कच्चा ऐकोप्यानो कुंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुंगनीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलेंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत

मुख लगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना गीत जिनियंत ये